0: ला उगे माल गए उगे माल
1: लागे तू याद ला
2: Radio Télé Limité 95.7 FM Stéréo.